गोंयकार खंयचे आमकां उलोवंक मारतात त्या गोंयकार कडेन आमी वयतले तांकां अवेरनेस करतले आनी हे जे प्रोजेक्ट हे डिपार्टमेंट हाडटा जो मिनिस्ट्री हाडटा जो सरकार हाडपाक सोदता तेजो विरोध करतलो. इफ आय डेज जाणटे तरणाटे जो भुरगे खंय बसता